गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

मन तर तर गुर सिख मन नानक पवे न भिख ऐसा नाम निरंजन होए जे को मन जाने मन कोए पंच प्रवान पंच

नमः तंग गंजे नमः तंग बंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मंग नमस्तंग तर्मंग नमस्तंग नामंग नमस्तंग तामंग नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग वाहे नमस्तंग अटाहे

निरूपे नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे नमस्तं निर्देशे नमस्तं निर्पेशे नमस्तं निर्नामे नमस्तं निर्कामे नमस्तं निर्ताते नमस्तं निर्काते नमस्तं निर्तूते नमस्तं भूते नमस्तं लोके नमस्तं शोके नमस्तं निर्तापे नमस्तं थापे नमस्तं त्रिमाने नमस्तं निधाने नमस्तं गाय नमस्तं भाय नमस्तं त्रिवर्गे नमस्तं सर्गे नमस्तं

सर्वथा पे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देव नमस्तं अपेह वै नमस्तं जनमे नमस्तं सुरमे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्तयाले नमस्तं वर्णे नमस्तं वर्णे नमस्तं जरारं नमस्तं कृतारं नमो सर्वतन्दे नमोस्त बंधे नमस्तं निस्साके नमस्तं निर्वाके नमस्तं ह्रीमे नमस्तं करीमे नमस्तं अनन्ते नमस्तं महन्ते नमस्तस्तरांगे नमस्तं सुहागे नमो सर्वसौखं नमो सर्वपौखं नमो

नमो भूपे नमो दान दाने नमो मान माने नमो रोग रोगे नमस्तं स्नान नमो मंत्र मंत्रं नमो जंत्र जंत्रं नमो इष्टिष्टे नमो तंत्र तंत्रं सदा सच्चिदानंद सर्वं प्रणासीन रूपे रूपे समस्त तुलने वासी सदा